FM 100.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे. आज शनिवार भारतीय सौर 2 ज्येष्ठ शके 1948 म्हणजेच दिनांक 23 मे 2026 सकाळचे 5:59:26 झाली आहेत. आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राची ही सभा मंगलवाद्यानं सुरू करीत आहोत.

निशुल्क कायदेशीर मदत मिळवण्यासाठी टेली लॉ ऍप किंवा www.tele-law.in या वेबसाईट वर किंवा टोल फ्री क्रमांक 1-4-4-5-4 वर संपर्क साधा।

मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मानकापुर चौक कोराडी रोड नागपुर। श्रोतेहो हॅलो डॉक्टर या ध्वनी मुद्रित कार्यक्रमाविषयीचे निवेदन ऐका। रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे। तेव्हा श्रोतेहो ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कमी व्याजाने लोन पाहिजे ते देखील ऍपने.
2: मसला अनोळख्यापासून बचाव करा.
3: आरबीआय सांगते
2: जाणकार बना सतर्क रहा.

0: होण्याची वेळ सुद्धा होत आली आहे. तेव्हा या कार्यक्रमाचे सादरकर्ते सतीश रेवे यांच्यासह मी सारिका आता आपली रजा घेते. नमस्कार. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केअर हॉस्पिटल पंचशील स्क्वेअर नागपूर.
1: श्रोतो, आपण ऐकत होतात केअर हॉस्पिटल प्रस्तुत हॅलो डॉक्टर हा कार्यक्रम.

0: माझे
1: सीमा, अगं मोबाईल वर चक्क रेडिओ ऐकतेस, कुठलं स्टेशन ग?
2: अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र.
1: आकाशवाणी नागपूर केंद्र? काय सांगतेस काय, मग आता आकाशवाणी नागपूर ऐकायला रेडिओ सेटची गरज नाही?
2: मुळीच नाही मीनू. अगं आकाशवाणीचं नागपूर केंद्र देश विदेशात कुठेही तू ऐकू शकशील, तेही आपल्या मोबाईल ऍप वर.
3: श्रोते हो, त्यासाठी आपल्या मोबाईल वर न्यूज ऑन एअर हे ऍप डाउनलोड करा. त्यानंतर ऍप मधील रेडिओ सिम्बॉल वर क्लिक करा आणि नागपूर आकाशवाणी सिलेक्ट करा. ऐका आकाशवाणी नागपूरचे दर्जेदार कार्यक्रम कुठेही आणि केव्हाही.
4: श्रोतेहो, मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मानकापूर चौक कुराडी रोड नागपूर. हॅलो डॉक्टर या ध्वनीमुद्रित कार्यक्रमाविषयीचं निवेदन ऐका. रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनीमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉईड ग्रंथीचे आजार आणि उपचार. आपल्या प्रश्नांना उत्तर देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे. तेव्हा श्रोते हो, ऐकायला विसरू नका कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 24 मे 2026 रोजी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी. निवेदन संपलं.

FM 100.6 मेगाहर्ट्सवर विविध भारतीचं हे नागपूर केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. श्रोते हो, सादर आहे नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग. नाट्यरंग ऐकणाऱ्या श्रोत्यांना मनापूर्वक स्वागत आहे. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात करूया पंडित कुमार गंधर्व यांच्या स्वरात तुलसीदास या नाटकातलं हे पद.

श्रोतेहो, आत्ताच आपण मोग रांगणेकर यांनी रचलेलं कोणे एके काळी या नाटकातली पदरचना ऐकलीत. गायिका होत्या ज्योत्सना भोळे.

श्रोतेहो, मधुवंती दांडेकर यांनी गायलेलं पटवर्धन या नाटकातलं गीत आपण ऐकलं. विविध भारतीच्या नागपूर केंद्रावरून कार्यक्रम सुरू आहे नाट्यरंग.

श्रुती हो, मोगर रांगणेकर यांनी तुझं माझं जमेना या नाटकासाठी रचलेलं पद आपण ऐकलं. गायक होते अविनाश.

श्रोतेहो, कृप्र खाडिलकर यांनी गायलेलं सावित्री या नाटकातील पद आत्ताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात कार्यक्रम नाट्यरंग.

श्रोतेव बाळ गंधर्व यांनी गायलेलं संगीत मेनका या नाटकाचं गीत आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच नाट्यगीतांचा कार्यक्रम नाट्यरंग आम्ही इथे संपवित आहोत.

0: अहो घर खर्चासाठी पैसे द्या.
1: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
0: आणि लाईट बिलाचे.
1: आता 0 रुपये कसे देऊ.
0: अरे हो हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया.
1: हो हो नक्की. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

0: अगदी निशुल्क.
1: क्या बात है.
0: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 टीव्ही चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
1: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेब OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
0: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है प्रसार भारती भारत का बदलता आज.
3: FM 106.6 मेगाहर्ट्ज़ पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र. 10:58 हुए हैं. सुनते हैं मराठी में मुख्य समाचार.
4: आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध सरकारी विभागांमध्ये नियुक्त 51,000 युवकांना नियुक्तीपत्र प्रदान करणार आहे. हा 19वा रोजगार मेळा देशभरातल्या 47 ठिकाणी आयोजित केला जातोय. नागपुरातील नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज इथं आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार आहे. यावेळी टपाल, रेल्वे, संरक्षण आणि आरोग्य या विभागातील 315 निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात येणार आहे. दरम्यान आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेत येत्या 31 मे रोजी पंतप्रधान देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रम मालिकेचा 134वा भाग असेल. भारतीय प्रबंध संस्थान नागपूरचा 10वा दीक्षांत समारंभ आज मिहान इथल्या शैक्षणिक परिसरात आयोजित करण्यात आलाय. या समारंभाला JSW समूहाचे अध्यक्ष सज्जन जिंदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. समारंभात MBA, एक्झिक्युटिव्ह MBA आणि पहिल्या एक्झिक्युटिव्ह PhDसह एकूण 443 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे भविष्यातील परिवर्तनाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. काल मुंबईत सह्याद्री अतिथीगृह इथं टेक वीक 2026ची घोषणा केल्यानंतर ते बोलत होते. मुंबई टेक वीक सारख्या उपक्रमांमुळे AI मधील संधी युवकांपर्यंत पोहोचतील आणि देशातील AI नवोन्मेषाचं महाराष्ट्र हे अग्रगण्य केंद्र होईल असंही फडणवीस म्हणाले. टेक वीक हा कार्यक्रम 29 आणि 30 मे रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. राष्ट्रीय जनगणनेअंतर्गत राज्यातील घर यादी आणि गृहगणनेचं काम पूर्ण झाल्यानंतर येत्या 30 जून पासून मतदार याद्या विशेष फेर तपासणी अर्थात SIR मोहिमेला सुरुवात होणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना त्यांचे बूथ लेवल असिस्टंट नेमण्याचं आवाहन करण्यात आलंय. IPL क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्स संघात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. राज्यात काल ब्रह्मपुरी इथं सर्वाधिक 47.1 सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भात अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना आज उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र 11:57 ऐकता येईल. नमस्कार.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: ते देखील ऍपने.
1: फसला, अनोळख्यापासून बचाव करा.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोताओं, विविध भारती के नागपुर केंद्र से आप सुन रहे हैं कार्यक्रम विशेष मधुमालती, आपकी पसंदीदा गीतों का कार्यक्रम.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: FM 100.6 MHz पर यह है विविध भारती का नागपुर केंद्र। 11:57 हो रहे हैं। अब सुनते हैं मराठी में मुख्य समाचार।
1: आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। नागपूरच्या राष्ट्रीय अग्निशमन महाविद्यालय NFSC इथं आयोजित रोजगार मेळाव्याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केंद्र शासनाच्या विविध विभागात नव्याने नियुक्त झालेल्या 308 जणांना आज संबोधित केलं। याप्रसंगी त्यांनी नवनियुक्तांना देशाच्या विविध भागात सेवा करताना आपल्याला मिळालेल्या जबाबदारीचं चांगल्या रीतीनं पालन करण्याचा संदेश दिला। व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनात यशस्वी होणं आवश्यक आहेच, सोबतच राष्ट्रीय आणि सार्वजनिक जीवनात देखील सेवा करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले। नागपुरात आयोजित रोजगार मेळाव्यात 315 जणांना मध्य रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, डाक विभाग, IIIT, एम्स, टपाल विभाग यासारख्या विविध केंद्र शासनाच्या विभागातील नवनियुक्तांना आज

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

नागपूर केंद्र आहे. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. ते एका संरक्षण आणि हवाई संकुलाच्या उद्घाटनासाठी शिर्डी इथं आले असताना माध्यमांशी बोलत होते. ग्रामीण भागात इंधन सहज उपलब्ध होत नसल्यानं या सूचना केल्याचं ते म्हणाले. काही ठिकाणी इंधन विक्रीत अचानक 20-30% वाढ झाल्याकडेही फडणवीस यांनी लक्ष वेधलं आणि शेतकऱ्यांच्या नावानं इंधनाचा काळा बाजार करणाऱ्यांना इशारा दिला. आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर नागरिक इंधन साठा करू लागल्यानं राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत पंधरवड्यात 20% वाढ झाली आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शिर्डीपर्यंत वंदे भारत ट्रेननं प्रवास केला. बुलडाणा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून नागरिकांनी इंधन टंचाईबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी आवश्यक तेवढं इंधन प्राधान्यानं उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी दिले. महाराष्ट्रात इंधन टंचाईची गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वाशिम जिल्ह्यात सलग 9व्या दिवशी डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा लागल्याचं त्यांनी सांगितलं. मशागतीच्या हंगामात डिझेल अभावी पेरण्या उशिरा होऊन शेती उत्पादनावर परिणाम होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. नागपुरातील व्हेरायटी स्क्वेअर इथं युवक काँग्रेसच्या वतीनं वाढती महागाई, इंधन दरवाढ आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल गुरुदेव पाटील आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीय अंतर्गत आज संध्याकाळी 6:30 नागपुरातून 2 मार्गांवर पथसंचलन आयोजित करण्यात येणार आहे. रेशीमबाग इथल्या डॉ हेडगेवार स्मारक परिसरात सुरू असलेल्या या वर्गात देशभरातील विविध प्रांतांमधून आलेले 880 स्वयंसेवक प्रशिक्षण घेत आहे. संध्याकाळी 6:55 महाल चौकात दोन्ही पथसंचलनांचा संगम होणार असून त्या ठिकाणी सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे, सर्वाधिकारी सरदार महेंद्रसिंग मग्गो आणि सह सरकार्यवाह अतुल लिमये उपस्थित राहणार असून अवलोकन करणार आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्याधिक उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. याच दरम्यान नागपूर, अकोला, यवतमाळ, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर भंडारा, गोंदिया, बुलडाणा आणि वाशिम या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. आज दुपारी 2:30 नोंदवलेल्या तापमानानुसार 46.6 सेल्सिअससह ब्रह्मपुरी सर्वात उष्ण जागा ठरली असून त्यापाठोपाठ चंद्रपूरला 45.6, वर्धा आणि गडचिरोली इथं 45.4 तर नागपूर आणि अमरावती जिल्ह्यात 44.6 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. अकोला इथं 44.4, बुलडाणा इथं 39.6 तर गोंदिया इथं 43.8 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज संघात सामना होणार आहे. लखनौ इथं संध्याकाळी 7:30 सामन्याला सुरुवात होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 19व्या रोजगार मेळाव्यातून देशातल्या 51,000 युवकांना सरकारी नियुक्तीपत्रांचं वितरण. शासकीय नोकरीतील आपल्या जबाबदारीचं पालन चांगल्या रीतीनं करावं, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं आवाहन. नागपुरात 308 जणांना नियुक्तीपत्रांचं वितरण. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ. पेट्रोल 87 पैशांनी तर डिझेल 91 पैशांनी महाग. शेतकऱ्यांना आवश्यक तितका डिझेलचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना निर्देश. आणि विदर्भातील अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्याला येत्या 25 मे पर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो, यावेळी आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राचं प्रसारण, FM बँड 100.6 MHz. 6:15 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम सांज धारा.

वन वे टिकेट या चित्रपटातलं आपण हे गीत ऐकलत गौरव दगावकर आणि आनंदी जोशी यांच्या युगल स्वरात. अश्विनी शेंडे यांच्या या गीतरचनेला संगीत साथ सौरभ यांची. श्रोतेहो आपण ऐकत आहात कार्यक्रम सांसधारा आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून. कार्यक्रमात घेतो एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, आम्ही परततोय.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल

0: वाचलूया.
1: सांसधारा कार्यक्रमात श्रोते हो पुन्हा आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो कार्यक्रमाची यानंतरची गीतरचना ऐकूयात. स्कूल, कॉलेज आणि लाईफ या चित्रपटातली पंकज पडघम आणि सौरभ सालुंके यांच्या स्वरात विनय मालगुंट यांची ही गीतरचना आहे. संगीत स्वतः पंकज पडघम यांचं. चला तर ऐकूयात ही सुंदर रचना.

श्रोते हो, सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सांजधारा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून 100.6 MHz. श्रोते हो, घेऊया एक छोटीशी विश्रांती, पण तुम्ही कुठेही जाऊ नका, आम्ही लगेच परततोय.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: मित्रांनो, सांजधारा कार्यक्रमात आता ऐकूयात मंगलष्टक वन्स मोर. या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि सामंत आणि बेला शिंदे यांना. गुरु ठाकूर यांची ही रचना आहे आणि संगीत निलेश मोहरीर यांचं.

ऋषिकेश क्षितिज, ऋषिकेश क्षितिज वाघ यांच्या स्वरात आत्ताच आपण निधी दीक्षित यांची ही गीतरचना ऐकलीत प्रणय यांच्या संगीत नियोजनात. श्रोते हो, आपण ऐकत आहात मराठी सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सांजधारा. चला तर कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मिस्टर आणि मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी तुषार जोशी आणि सायली पंकज यांना.

झिम्माटू या चित्रपटातले गीत आपण ऐकलं आदर्श शिंदे, वैशाली सामंत आणि मुग्धा खराडे यांच्या स्वरात. क्षितिज पटवर्धन यांच्या संगीत योजनात अमित राज यांचं हे गीत. यानंतरचं गीत ऐकूयात बॉईज 2 या चित्रपटासाठी.

रोहित राऊत आणि जुली जोगळेकर यांच्या युगल स्वरातलं हे गीत आपण ऐकलं बॉईज टू या चित्रपटासाठी. श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा मराठी सुमधुर गीतांचा आपला आवडता कार्यक्रम सांजधारा इथेच संपत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती केंद्रावरून.

0: ए हाय प्रतीक्षा.
1: हाय.
0: अगं किती वेळ प्रतीक्षा करायला लावशील? क्लासला लेट होत आहे ना.
1: अरे समीर मला यायला उशीरच झाला. अरे मी प्रसार भारतीचे वेव्स OTT प्लॅटफॉर्म मोबाईल वर डाउनलोड करत बसली.
0: काय सांगतेस?
1: ते पण अगदी कोणत्याही पेमेंट शिवाय, अगदी निशुल्क.
0: क्या बात है.
1: यात 12 भाषेतून कंटेंट पाहता येणार आहेत आणि याशिवाय 65 TV चॅनल्सचाही आनंद घेता येईल. यात बातम्या, खेळांबरोबरच चालू घडामोडींच्या कार्यक्रमांसह भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा तसंच इतिहासाचेही दर्शन घडणार आहे.
0: हा बात आहे प्रतीक्षा. आता कुठलीही प्रतीक्षा न करता मी मोबाईल वर हा वेव OTT प्लॅटफॉर्म डाउनलोड करतो आणि इतर मित्रांना पण सांगतो.
1: बिलकुल.
2: भारत की संस्कृति का दर्पण प्रसार भारती है कराता. भारत के हर रूप का दर्शन कभी भारत की बदलती तस्वीर है, कभी भारत की बदलती आवाज, कभी भारत की बदलती सोच है, कभी भारत का बदलता अंदाज. प्रसार भारती भारत का आने वाला कल है. प्रसार भारती भारत का बदलता आज.

0: आकाशवाणी नागपूरचं हे विविध भारती केंद्र आहे, एफएम बँड 100.6 MHz. मित्रांनो, संध्याकाळचे 6:58 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. प्रस्तावित राज्य देवस्थान इनाम निर्मूलन मसुदा कायदा 2026 मागं घेण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र मंदिर महासंघानं उद्यापासून राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे. या कायद्यात वक्फ जमिनींना वगळून हिंदू मंदिरांच्या मालमत्तांना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा महासंघानं केला आहे. महासंघानं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे. राज्य सरकारनं याबाबत चर्चा करायला बोलवल्याचंही पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील गुंजेवाही जंगलात तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या 4 महिलांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याच्या घटनेची शिवसेना नेत्या आणि आमदार डॉ नीलम गोरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. वन्य प्राण्यांना जंगलातच रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि स्थानिक नागरिकांसाठी पर्यायी रोजगाराची व्यवस्था उभी करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली. विदर्भासह नागपुरात उन्हाचा तडाखा लक्षात घेता पुढच्या उन्हाळी परीक्षा सकाळच्या सत्रात घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ मनाली क्षीरसागर यांनी पत्रपरिषदेत दिली. उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना उन्हाचा फटका बसू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून परीक्षा केंद्रांची संख्या देखील दुप्पट करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. नागपुरातील लक्ष्मीनगर येथील व्हॉलीबॉल मैदानावर 28-30 मे दरम्यान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त अंदमान एक तीर्थक्षेत्र या त्रिदिवसीय महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. माजी महापौर संदीप जोशी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या उपक्रमात व्याख्यानमाला, लाईट अँड साऊंड शो आणि अंदमानच्या ऐतिहासिक सेल्युलर जेलची 70x80 फूट आकाराची भव्य प्रतिकृती हे प्रमुख आकर्षण असणार आहे. हा कार्यक्रम नागरिकांसाठी शुल्क असून मोठ्या संख्येनं उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत अत्याधिक उष्णतामान राहणार असून या ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज नोंदवलेल्या तापमानानुसार 47.1°C ब्रह्मपुरी सर्वाधिक उष्ण जागा ठरली असून नागपूर जिल्ह्यात 45.0°C इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र रात्री 8:42 विविध भारतीवरून प्रसारित होईल. नमस्कार.
0: ये आकाशवाणी है विविध भारती का नागपूर केंद्र. अगला प्रोग्राम जयमाला मुंबई केंद्र से.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। मैक्स सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मानकापुर चौक कुराड़ी रोड नागपुर हेलो डॉक्टर या ध्वनि मुद्रित कार्यक्रम विषय निवेदन का श्रोतो उद्या रविवार दिनांक 24 मे 2026 सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या ध्वनिमुद्रित कार्यक्रमाचा विषय आहे थायरॉइड ग्रंथीचे आजार आणि उपचार। आपल्या प्रश्नांना उत्तरे देतील तज्ज्ञ डॉक्टर जयंत केळवदे। तेव्हा ऐकायला विसरू नका हॅलो डॉक्टर उद्या दिनांक 24 मे 2026 रोजी सकाळी 9:30 आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।

0: FM 106.6 मेगाहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी नागपूरच्या विविध भारती केंद्राचं प्रसारण. श्रोते हो 8:42 होत आहेत. ऐकूयात ठळक मराठी बातम्या.
1: आकाशवाणी नागपूर, स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अमरनाथ यात्रा यावर्षी 3 जुलैला सुरू होणार असून 9 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. दरम्यान आज बर्फापासून बनलेल्या शिवलिंगाची पहिली छायाचित्र समोर आली आहेत. त्यानुसार तब्बल 6 ते 7 फूट उंच शिवलिंग तयार झालेलं दिसत आहे. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या BSF जवानांनी सर्वप्रथम शिवलिंगाचं दर्शन घेतलं. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम 2026 प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश अतिरिक्त आयुक्त अंकित यांनी दिले आहेत. 28 जून रोजी होणाऱ्या मोहिमेत शहरातील 2,216 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस देण्याचं नियोजन करण्यात आलं असून मोबाईल आणि ट्रान्झिट टीमची नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याच्या घोषणेपूर्वी नक्षल्यांनी बिना गुंडाच्या जंगलात सुरू केलेला शस्त्रनिर्मितीचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात पोलिसांना यश आलं आहे. आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी ही शस्त्रास्त्र हुडकून काढली. यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात अरुणावती नदीकाठावरील 3 ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणी टंचाई

च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांनी अरुणावती प्रकल्पातून 1 दशलक्ष घनमीटर पाणी नदी पात्रात सोडण्याचे आदेश दिले आहेत. हे पाणी नागरिक आणि जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज लखनौ इथं लखनौ सुपर जायंट्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना सुरू असून नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार लखनौ सुपर जायंट्स संघाच्या 13व्या षटकात 3 गडीबाद 126 धावा झाल्या होत्या. विदर्भाच्या अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये येत्या 25 तारखेपर्यंत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच दरम्यान नागपूर, अकोला, यवतमाळ आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट, तर भंडारा, गोंदिया, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यात येलो अलर्ट असणार आहे. आज ब्रह्मपुरी इथं 47.1 अंश सेल्सिअससह सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली असून त्यापाठोपाठ चंद्रपूर इथं 46.2, गडचिरोली इथं 46, वर्धा इथं 45.5 तर नागपूर आणि भंडारा जिल्ह्यात 45.0 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी 10:58 विविध भारतीवरून प्रसारित होईल.

आकाशवाणी नागपुर का ये विविध भारती केंद्र है। हेलो डॉक्टर, फोन इन कार्यक्रम विषय निवेदने का श्रोते हो सोमवार दिनांक 25 मे 2026 सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारती नागपूर वरून एकाच वेळी प्रसारित होणाऱ्या हॅलो डॉक्टर या लाईव्ह फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे कर्करोग। आपल्या प्रश्नांना उत्तरं देतील तज्ज्ञ डॉक्टर सुशील मानधनिया। श्रोत्यांनी थेट प्रश्न विचारण्यासाठी आमचे फोन नंबर्स आहेत 6940067 आणि 2560101 आणि 2529266। तेव्हा श्रोते हो ऐकायला विसरू नका लाईव्ह फोन इन कार्यक्रम हॅलो डॉक्टर दिनांक 25 मे 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता आकाशवाणी नागपूर केंद्र आणि विविध भारतीवरून एकाच वेळी। निवेदन संपलं।